जिसने अशर पे गजरी ना दुपट्टा मेरा, जिसने अशर पे गजरी ना दुपट्टा मेरा, हो दे हो दुपट्टा।